ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोतेहो रेडिओ तेरणाच्या माध्यमातून अनेक विविध व्यक्ती असतील, संस्था असतील, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे विषय आपल्या रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. याच माध्यमातून आपला जो एक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये तेरणेची प्रेरणा नावाचा जो कार्यक्रम आहे तो आपण सगळ्यांचा लोकप्रिय असा कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे तेरणे अभियांत्रिकी महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या यशोगाथा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. त्यांचा जो प्रवास आहे तो देखील आपण जाणून घेत असतो. आणि वेगवेगळे जे आपले अभियंता झालेले विद्यार्थी मित्र असतील, असे तेरणेचे जे विद्यार्थी मित्र आहेत ते सगळ्याच क्षेत्रामध्ये सध्या उत्तुंग अशी भरारी घेताना आपण पाहतो आहोत. मग ते उद्योग क्षेत्र असेल, नोकरीचं क्षेत्र असेल, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, प्रायोगिक क्षेत्र जेवढे असतील, तर त्याच्यामध्ये आपले तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्तुंग अशी किंवा चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. असेच आज आपल्याकडं आपले एक विद्यार्थी आलेले आहेत. खरं तर धाराशिव असेल किंवा इतर परिसरामध्ये त्यांचा जो ब्रँड आहे त्या ब्रँडच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं जातं. तर तो नेमका ब्रँड त्यांनी कसा विकसित केलेला आहे धाराशिवकरांना असेल किंवा धाराशिवच्या बाहेरसुद्धा त्यांनी आपल्या विविध ज्यांना म्हणतो की फ्रँचाईजच्या माध्यमातून तो आपला व्यवसाय उत्तम प्रकारे करीत आहेत, असे पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड आज आपल्याकडे आलेले आहेत, जे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी त्यांची डिग्री देखील पूर्ण केलेली आहे. पृथ्वीराज नमस्कार, कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार सर. नमस्कार
1: पृथ्वीराज. मला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपलं शैक्षणिक जीवन संपवल्यानंतर पुन्हा एक व्यावसायिक म्हणून आपण या कॉलेजमध्ये पुन्हा आलेले आहात आमच्या रेडिओ तेरणाच्या, म्हणजे तुमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या रेडिओ तेरणामध्ये आपण आलेले आहात, काय भावना आहे तुमच्या?
2: सर मनाला आज खूप म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान दोन्ही बाबी मला वाटत आहेत. याचं कारण असं की आम्ही आज 30 ब्रँचेस आमच्या डेव्हलप केल्या आहेत, परंतु हे करत असताना बाहेर आमचं बऱ्याच ठिकाणी कौतुक केलं जातं. परंतु आज आपल्याच मातीमध्ये म्हणजे जिथून माझं शिक्षण पूर्ण झालं तेरणामधून तिथंच मला आज बोलवण्यात आलं आहे, तर मनाला खूप अभिमान वाटतोय सर. खूप खूप धन्यवाद आपले सर.
1: तर सगळ्यांच्या जवळपास भावना अशाच असतात आपल्या विद्यार्थी मित्रांच्या. तर आपण वेळ दवडता पृथ्वीराज मला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कोणत्या वर्षी शिकलात आणि त्याच्यानंतर आपण कधी पासआउट वगैरे झालात, इथल्या अनुभव सांगा सुरुवातीला.
2: सर माझं 2012 माझं इथे ॲडमिशन झालं होतं. डायरेक्ट सेकंड इयरमधून मी मेकॅनिकलला प्रवेश घेतला होता. त्याच्यानंतर मी 3 वर्षापर्यंत इथं 2015 माझं डिग्री पूर्ण झाली. तर हे करत असताना मी एक चांगल्या म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास व्हायचो. 3 वर्षामध्ये मी फर्स्ट क्लास मिळालेला आहे. लास्ट इयरमध्ये पण मला विथ डिस्टिंक्शनमध्ये फर्स्ट क्लास मिळालेला आहे. हे करत असताना मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून पण इथं काम केलेलं आहे. 3 वर्ष मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून काम केलं. आणि हे करत असताना मला थोडं जाणीव झाली की आपल्यामध्ये काय कलागुणांना वाय मिळतोय. म्हणजे स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणलं किंवा इव्हेंट एखादा मॅनेजमेंट करायचं म्हणलं की आपल्याला टीमवर्क हवं असतं. आणि हे टीम वर्क करत असताना आपल्याला एकत्रितरित्या सगळ्यांना काम करून त्याचं आउटपुट काढावं लागतं. तर हे करत असताना मी जे आपले ज्या कुणामध्ये कोणत्या प्रकारचं स्किल आहे हे थोडंसं जाणून घेऊन अशा लोकांना एकत्रित करणं, त्यांच्या माध्यमातून थोडंसं काम आउटपुट बाहेर काढणं हे थोडंसं सुरुवातीला कळायला लागलं होतं. याच्यातूनच मला प्रेरणा मिळाली की आपण कुठंतरी भविष्यामध्ये नोकरी न करता इतरांना नोकरी कसं देता येईल, म्हणजे एक उद्योग आपल्याला कसं करता येईल, हा विचार तिथूनच माझ्या मनामध्ये सुरुवात झाला.
1: म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये एकंदरीत नोकरी करणं हाच एकमेव उद्देश नसून इतरांना देखील रोजगार आपण कसा उपलब्ध करून देऊ या बाबतीत तुम्ही देखील प्रयत्न करत होतात. मग आता आपलं जे स्टँडर्ड हॉटेल आहे धाराशिवमध्ये, तर स्टँडर्ड आपला हा ब्रँड एकदम प्रसिद्ध झालेला आहे. येथील जे खाद्यपदार्थ असतील ते देखील लोकांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचलेले आहेत. व मला सांगा याची पार्श्वभूमी काय सांगता येईल, याची सुरुवात कशी केली आपण काय सांगता येईल, इथून पासआउट झाल्यानंतर आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावा असं आपल्याला काय वाटलं?
2: सर मी प्रामाणिकपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आज की मी ज्यावेळेस पासआउट झालो त्यावेळेस माझ्यासोबतचे जे कलिक मित्र होते हे सर्व कोणी पुण्याला आपल्याला काय जॉब मिळतोय का, मुंबईला मिळतोय का, किंवा फॉरेनमध्ये काय अपॉर्च्युनिटी मिळते का, अशा शोधामध्ये होतं. आणि मी देखील हे सगळ्या गोष्टी बघायचो, परंतु मनामध्ये एक माझ्या भावना होती की स्वतःचं अस्तित्व आपल्याला काहीतरी निर्माण केलं पाहिजे. त्या अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण स्वतःचा असा काहीतरी एखादा व्यवसाय निवडून तो व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून ॲट टेक्निकल फील्डच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून काही पुढं करता येईल का हा विचार सुरू झाला. आणि हे करत असताना मी नक्कीच व्यवसाय करायचं म्हणलं तर भांडवल, सगळ्या इतर अनुभवांच्या बाबी ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, परंतु सुरुवात करायची म्हणलं ना आपल्याला तर त्याचा दिशा मिळते. असं म्हणल्यासारखंच मी 2015 ज्यावेळेस पासआउट झालो त्यानंतर लगेचच मला काहीतरी बिझनेस करावा हे वाटत होतं, परंतु ते शक्य नव्हतं. मग हे करत असताना मी सुरुवातीला जॉब करायचा निर्णय घेतला, परंतु जॉब देखील मी बाहेरच्या कोणत्या सिटीमध्ये न करता आपल्याच पॉलिटेक्निक कॉलेज धाराशिव जिथं माझा डिप्लोमा झाला होता इथंच मी CHBवर जॉब देखील केला. 2 वर्ष हे जॉब करत असताना माझ्या मनामध्ये जे अंगात आवड होती की आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे हे तिथं सुरूच असायचं, परंतु हे करत असताना मी बाहेर मार्केटमध्ये काय सर्वे करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला गेलं पाहिजे, कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. तर मी साधारणपणे एक जनरल बेसिक विचार केला की मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहेत, एक अन्न, वस्त्र आणि निवारा. तर ह्याच्यामध्ये अन्न हा फील्ड म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये मला खूप इंटरेस्ट होता. सुरुवातीपासूनच मी कॉलेजमध्ये देखील होतो तर त्यावेळेस देखील आम्ही पार्टी वगैरे मुलं करायची तर स्वतःच बनवायचो, थोडं बेसिक त्याच्यामधलं माहिती होतं. आणि हे माहिती असल्यामुळे मी थोडंसं ऑब्झर्व केलं की आपल्याला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय करता येईल का, आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करायचा विचार करत असताना थोडंसं बाहेर कसे हॉटेल आहेत, आपण त्याच्यामध्ये आपल्या एज्युकेशनच्या माध्यमातून कसं आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आहे, किंवा त्याला डेव्हलपमेंटमध्ये फ्रँचायझी मॉडेल, हे तेव्हापासूनच म्हणजे डोक्यामध्ये आयडिया होती. आणि हे ज्यावेळेस वाटायला लागलं त्यावेळेस मी सर्वे केला की लोक ह्याच्या आपल्याला म्हणजे नाश्त्यामधून पण खाऊ शकतील, त्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट
1: म्हणजे सगळ्या पद्धतीचा जो आहार आहे तो त्याच्यातून मिळू शकतो, कोणत्या वेळेस आपण खाऊ शकतो,
2: ब्रेकफास्ट पण होईल, लोकांचा लंच पण होईल आणि डिनर पण होईल, असा कोणता एखादा आयटम आहे. तर त्याच्यामध्ये डोक्यात आयडिया आली की बिर्याणी एक असा आयटम आहे की हे तिन्ही प्रकारचं कस्टमर बेस आपल्याला मिळू शकतोय आणि त्याच्यामधून आपण आपलं दिवसभराचं कस्टमर आपण त्याच्यामध्ये हँडल करू शकतोय. कारण चहा म्हणलं की सर सकाळी एकदा पिणार लोक 4 वाजता एकदा, असं म्हणजे थोडक्यात मर्यादा असते. तर अशा पद्धतीने आम्ही सुचलं की आपल्याला बिर्याणी व्यवसायामध्ये थोडंसं याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण ते ग्रॅप्स केली पाहिजे, आणि सुरुवात आमची तिथून झाली.
1: मग मला सांगा पृथ्वीराज, कुठल्याही व्यवसाय उद्योगाच्या आपण जेव्हा सुरुवात करतो अनेक आपल्यासमोर अडचणी येत असतात, त्याच्यामध्ये आपण नॉनव्हेज असेल हॉटेलिंग करत होतात आणि धाराशिवमध्ये तर असे प्रसिद्ध हॉटेल्स आहेत पूर्वीपासूनच त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ मिळत होते, मग आपली सुरुवात करत असताना एक आपण सांगितलं की नवीन बाबी आपण त्याचा सर्वे पण केलेला होता, मग सुरुवात आपली कशी झाली?
2: सर सुरुवात करताना भांडवलाची तर खूप अडचण होती, त्याच्यामध्ये अक्षरशः आम्ही 2 लाख रुपयाचं कर्ज करून मी सुरुवातीला हॉटेल माझं सुरू केलं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम हे ठरलेले होते, पण त्या प्रॉब्लेमवर आपल्याला मात करून आपल्याला पुढं जायचं हे मात्र नक्की मनाशी गाठ बांधलेली होती. आणि बिर्याणीमध्ये सुरू करताना मी एक 3 बाबींवर कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरलं होतं की आपल्याला हॉटेल कोणतंही असू द्या त्याच्यामध्ये 3 कॉमन पिलर आहेत, एक क्वालिटी, दुसरा सर्व्हिस आणि तिसरा स्वच्छता. या 3 बाबी जो हॉटेलवाला पाळेल, जो रेस्टॉरंटवाला पाळेल, त्याला नक्कीच त्या व्यवसायामध्ये यश येणार आहे. आणि आपल्याला एकदा सुरुवात केली की जो कोणती काम करून आपल्याला शेवटपर्यंत हा व्यवसाय यशस्वीच बनवायचा आहे हे मनाशी गाठ बांधून आम्ही सुरुवात केली. मग भले आम्ही ते 2 लाख रुपयाचं कर्ज काढणं असेल, आजकाल काय होतं सर मुलं असं व्यवसाय करायचं म्हणलं तर लोक असं म्हणजे कर्ज काढायचे विचार करतात, काढून ते व्यवसाय देखील सुरू करतात, पण आपलं 100% त्या ठिकाणी देणं काम आहे. म्हणजे मी सर स्वतः तुम्हाला ज्यावेळेस सुरुवात केली, मी जरी एक लेक्चरशिप त्यावेळेस करत होतो, मी ज्यावेळेस मी हॉटेल सुरुवात केली
1: शिकवण्याचं काम करत होतो,
2: हो पॉलिटेक्निकला मी त्यावेळेस लेक्चरशिप करायचो आणि मी माझं हॉटेल देखील ते पाहायचो. पण ते पाहत असताना मी कुठेही न्यूनगंड न बाळगता मी पहिल्या दिवसापासून हॉटेलच्या किचनमध्ये देखील काम करायचो. सर्वात अगोदर किचनमध्ये जाणारा मी व्यक्ती असायचो की आणि ते स्वतः जाऊन स्वतः सगळ्या गोष्टी बनवायचो. आणि त्याच्यातूनच आयडिया आली की आपल्याला कशा पद्धतीने याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करता येईल, कस्टमर कसं सॅटिस्फाईड होईल, ह्या गोष्टींकडे जास्त फोकस ठेवून आम्ही त्या गोष्टीला सुरुवात केली आणि त्याचं आज यशामध्ये आज बघताय आपण आज कसं रूपांतर झालंय.
1: तर आपण 2-3 बाबी या ठिकाणी खूप महत्वाच्या सांगितलेत, हॉटेलिंगच्या बाबतीमध्ये असेल, क्वालिटी असेल, दर्जा असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते स्वच्छतेवर सुद्धा आपण सांगितलेलं आहे, आपण सुरुवातीच्या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे. पृथ्वीराज, मला याच्यानंतर असं सांगा की ज्यावेळेस एखादा व्यवसाय आपण सुरू करत असतो, उद्योजकता आपण सुरू करत असतो, त्यासाठी कोणकोणत्या बाबी आपण पाळणं गरजेचं आहे याच्या संदर्भात आणखी काय सांगता येईल? जो आपला ग्राहक आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याकडे खेचला गेला पाहिजे, ही देखील एक खूप महत्त्वाची बाब आपल्या उद्योग व्यवसायामध्ये असते. एकंदरीत आपल्या धाराशिवचा जर आपण विचार केला तर अनेक हॉटेल्स असतील, तिथं प्रत्येकाचं एक स्पेशालिटी ठरलेली असते. जसं की आपण बघतो स्टँडच्या समोर आपण बघितलं की आपल्याकडे गुलाबजाम खूप प्रसिद्ध असतात, अनेक ठिकाणी असे पदार्थ प्रसिद्ध आहेत आपल्याकडं. तर आपला एक जो हा बिर्याणीचा ब्रँड होता तो प्रसिद्ध होवा किंवा त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची ट्रिक वापरणं सुद्धा गरजेचं होतं. त्याच्यामध्ये टेस्ट असेल, आपण सुरुवातीला सांगितलं की टेस्ट हा एक वेगळा विषय आहे, तर ती जपणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. काही ब्रँडची टेस्ट सतत सारखी तशीच असणं गरजेचं आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या संदर्भात काय सांगता येईल?
2: सर, व्यवसाय करत असताना स्वतः जो व्यवसाय करतोय त्याला 100% नॉलेज त्या व्यवसायातलं असणं गरजेचं आहे सर. तेव्हाच ते म्हणजे कुणाच्या तरी जीवावर, म्हणजे हॉटेलमध्ये काय होतं सर मॅक्झिमम की आपण एखादा आचार्य लावतो त्याच्या जीवावर आपण हा व्यवसाय सगळा सुरू केलेला असतो. परंतु समजा त्या आचार्याचं समजा दुसरीकडे कुठे जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काही एनी प्रॉब्लेम असं होऊन ते आपला जो व्यवसाय आहे तो कोलॅप्स होण्याचे चान्सेस असतात. तर आपण सुरुवातीला एक गोष्ट केली पाहिजे की त्या व्यवसायाचं 100% नॉलेज आपण स्वतः घेतलं पाहिजे. म्हणजे आपण जर स्वतः नॉलेज घेतलं तर आपण आपल्यासोबत अनेक लोक तसे तयार करू शकतो की जे आपलं काम आपल्या गैरहजेरीमध्ये देखील ते करू शकतील. मग अशा पद्धतीनं आम्ही एक विचार केला की आपण जर एक SOP तयार केला, म्हणजे माझं जे टेक्निकल नॉलेजमध्ये इथं टेक्निकल फील्डमध्ये जे माझं शिक्षण झालं त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मला फायदा झाला की मी चांगल्या प्रकारे SOP करू शकलो. SOP इन द सेन्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, म्हणजे प्रत्येक जेवढे काही फ्रँचायझी देतात लोक जे हॉटेलचे असतील किंवा जे फुल रिलेटेड बिझनेस आहेत त्याच्या SOP करणं सर खूप गरजेचं आहे. तर आपल्याच MIDC आपला प्लॅन्ट आहे, मी तिथं पूर्ण SOP तयार करून त्या SOPच्या माध्यमातून प्रत्येक जो नवीन तरुण आहे ज्याला काम करण्याची इच्छा आहे त्याला आपण ते SOPच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी शिकवू शकतो. ते इझिली 15-20 दिवसांमध्ये ते पूर्ण गोष्टी शिकू शकतात आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे स्किल अप होण्यासाठी आपल्याला त्या मेथडचा वापर होतो आणि आपण आपला बिझनेस चांगल्या रॅपिडली तो स्किल अप पण करू शकतो.
1: माझा आणखी एक तो प्रश्न होता की आपण हे जे एक त्याला म्हणतो की चविष्ट प्रकारचं एक बिर्याणी बनवणं हा एक वेगळी थेरपी त्याच्यामध्ये आहे किंवा एक वेगळा विषय ठरू शकतो, आपला एक वेगळा ब्रँड असतो, तो आपण कसा निर्माण केला याच्या संदर्भात काय सांगितलं? एक वेगळी पद्धती असते प्रत्येक स्वयंपाकाची, एक वेगळी पद्धती असते. जसं आपण मॅन्युफॅक्चरिंग उद्योगामध्ये बघतो की मशिनरीवरती ते क्वालिटी ठरवली जाते, पण ज्यावेळेस आपण टेस्टचा विचार करतो किंवा खाद्यपदार्थाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ती टेस्ट त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे, तशा पद्धतीची टेस्ट येणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः किचनमध्ये देखील काम करावं लागणार आहे, हा सगळा प्रवास काय सांगते?
2: हो सर, नक्की. आम्ही ज्यावेळेस फ्रँचायझी मॉडेलला सुरुवात केली होती ना सर, त्यावेळेस आम्ही जे जे बिर्याणीमध्ये फेमस आहे, म्हणजे आपल्याकडे हैदराबाद भाग हा बिर्याणीसाठी खूप फेमस मानला जातो, आम्ही सुरुवातीला तिथं गेलो. ते शादाब हॉटेल असतील, आणखीन पॅराडाईज असेल,
1: हे
2: सगळ्यामध्ये आम्ही थोडंसं टेस्ट घेतली आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण जे बिर्याणी करतोय हे नक्कीच कुठंतरी त्याला मिळती जुळती किंवा त्याच्यापेक्षा देखील पुढं थोडीशी आहे आणि तेव्हाच आम्ही ते फ्रँचायझीमध्ये कन्वर्ट करायचा विचार केला. आणि ज्यावेळेस आम्ही विचार केला त्यावेळेस सातत्याने एक आमच्या डोक्यात होती की क्वालिटीचं मटेरियल, म्हणजे जे काही मसाले वगैरे लागतील, इन्ग्रेडियंट्स जे लागतात त्याला, हे क्वालिटीमध्ये घेणं आणि ते योग्य प्रमाणात वापरणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे सर. कारण काय होतं, मॅक्झिमम ठिकाणी बिर्याणी म्हणलं तर लोकांना जेवल्याच्या नंतर थोडासा त्रास होतो दुसऱ्या दिवशी, तो न झाला पाहिजे अशा पद्धतीचे मसाले आपण करणं आणि ते वापरून त्याची क्वालिटी पण मेंटेन ठेवणं, हे सातत्यानं आम्ही ह्याच्यावर फोकस देऊन काम केलं आणि त्याच्या माध्यमातूनच आम्हाला ते
1: यश मिळत गेलं. आता मला पृथ्वीराज याच्यानंतर सांगा की हॉटेलिंग व्यवसायामध्ये आपण एक टेस्ट निर्माण करणं ही तर खूप चांगली बाब आहे किंवा आपला एक स्वतःचा ब्रँड असणं हे खूप चांगली बाब आहे. याच्यानंतर मला असं सांगा की आत्ताच आपण एक 2-3 पदार्थाची नावं घेतली, मी पाहिलेलं आहे की बरेच जी नामांकित हॉटेल्स असतील ते ज्यावेळेस असे पदार्थ वापरतात स्वयंपाकासाठी, सगळे मसाले असतील, तेल असेल किंवा इतर जे पदार्थ असतात ते एक वेगळ्या पद्धतीचं त्याला म्हणतो की स्टँडर्ड राखण्याचा प्रयत्न केला जातो की दुय्यम प्रकारचे नसून ते उत्तम प्रकारचे असणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण स्टँडर्डच्या माध्यमातून कसं लक्ष देतं की आपल्याकडे जे वापरणारे मसाले असतील, जे काही पदार्थ आपण बिर्याणीसाठी वापरतो त्या संदर्भात काय सांगता येईल?
2: सर, आम्ही परचेसिंग ज्यावेळेस करतो ते बल्कमध्ये करतो आणि करत असताना स्वतः आम्ही तिथं जाऊन त्याच्या मसाल्याची क्वालिटी टेस्ट करून तेव्हाच आम्ही त्याला परचेस करतो आणि एकदा आल्याच्यानंतर त्याची क्वालिटी बनवल्यानंतर, म्हणजे सॅम्पल जे आम्ही घेतो त्याच्यानंतर त्याची सुरुवातीला क्वालिटी बनवून बघतो की आपल्याला जे हवी ते क्वालिटी मिळते का, आणि त्यानंतरच आम्ही ते बल्कमध्ये माल त्याच्यामध्ये परचेस करतो. अशा पद्धतीने आम्ही थोडंसं मसाल्यामध्ये असेल, ऑइल असेल, जेवढे काही पदार्थ आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी लागणार आहेत या सगळ्यांचं आम्ही कॅल्क्युलेटिव सगळं बघून म्हणजे क्वालिटी बघून सगळं नंतर आम्ही त्याचं परचेसिंग करतो आणि ते मेंटेन देखील ठेवायचं कंटिन्युअसली सातत्यानं प्रयत्न करतो.
1: म्हणजे ते स्टँडर्ड आपण मेंटेन ठेवण्याचा आपल्या स्टँडर्ड हॉटेलच्या माध्यमातून देखील प्रयत्न करत आहात. बघा, सुरुवात केलेली असते आणि त्या सुरुवातीला यश मिळत राहतं आणि ते मग पुन्हा यश वाढत राहतं. परंतु जसे जसे आपले ग्राहक वाढतील किंवा आपला चाहता वर्ग वाढतो, त्यावेळेस त्यांच्या ज्या काय मागण्या असतात किंवा त्यांचे एक असतं की आणखी आम्हाला चांगल्या पद्धतीचा अन्नपदार्थ मिळणं गरजेचं आहे, बिर्याणी मिळणं गरजेचं आहे, खाद्यपदार्थ मिळणं गरजेचं, मागणी वाढत जाते. मग ही मागणी पूर्ण करत असताना तोच दर्जा तीच क्वालिटी पुन्हा आपल्याला ठेवणं किती गरजेचं आहे काय सांगतील? कारण ग्राहक आपलं वाढलेलं होतं, म्हणजे आता तर खूपच वाढलेलं आहे, तर त्या सगळ्या ग्राहकांचा आपण ज्याला म्हणतो की मागणीप्रमाणे पुरवठा करत असताना ते कसा करणं गरजेचं आहे?
2: खूप छान प्रश्न विचारला सर. कारण याचं कारण असं की आता मी बरेचसे हॉटेल बघतो की समजा कस्टमर सुरुवातीला थोडं कमी असतं पण ते जसं जसं वाढत जाईल त्याच्यामध्ये ते त्यांची क्वांटिटी जी आहे बल्कमध्ये बनवायची हे वाढवत जातात. म्हणजे समजा 5 किलो बनवत असतील तर त्यानंतर 10 किलो, 20 किलो, 25 किलो असं वन टाईममध्ये करतात ते. परंतु आम्ही तसं न करता आम्ही आमचं एक फॉर्मॅट फिक्स केलेलं आहे की आम्ही 10 किलोची बिर्याणी वन टाईममध्ये करतो. तर आम्ही असे आमच्या दिवसाचे सर जवळपास आम्हाला 30 पातेले बनवावं लागतात.
1: ओके.
2: 10-10 किलोचे पण हे करत असताना आम्ही एकदम 50-50 किलोचे आम्ही 6 पातेले नाही करत सर. आम्ही 10-10 किलोचेच 30 पातेले बनवतो किती जरी काय आम्हाला कस्टमरचा लोड असला तरी. पण तसे आम्ही त्याच्या सिस्टीम तशी बनवलेली आहे. त्याच्यात काय होतं की आपल्याला जे बल्कमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस करायला जातो तेव्हा क्वालिटीमध्ये डिस्टर्बन्स होणं चान्सेस असतात सर. परंतु आम्ही छोट्या प्रमाणामध्येच मॅक्झिमम क्वांटिटी तयार करतो आहे त्याच्यामुळं ते एक गुपित आमचं आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने क्वालिटी आपण मेंटेन करू शकतोय.
1: हा खरं तर एक इंटरेस्टिंग प्रश्न होता पृथ्वीराज. बऱ्याच ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे, आपण बघतो आहोत की मोठा उद्योजक तयार होतो परंतु सुरुवातीची जी क्वालिटी त्याची असते की ज्या क्वालिटीच्या आधारे त्यानं स्वतःचा ग्राहक कमवलेला असतो ती मात्र त्याच्याकडून सुटत जात असते. मग आता मला सांगा की आपल्या हॉटेलच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे सगळे लोकप्रिय पदार्थ दिले जातात, आणखी कोणकोणते पदार्थ आपण देत असता त्याची मागणी कशी असते?
2: सर आम्ही सुरुवात जरी बिर्याणीमधून केली असेल तरी आम्ही नंतर आता जवळपास आमचा एक 30 मेनूचा एक आमचा मेनू कार्ड आहे. त्याच्यामध्ये स्पेशालिटी तर बिर्याणीच आहे पण आम्ही मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी, त्याचबरोबर आम्ही थाळी पण सिस्टीम चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये चिकन थाळी, मटन थाळी,
1: थाळी कल्चर सध्या खूप
2: लोकप्रिय होत आहे
1: आणि मोठ्या थाळ्या असतात 2500-3000 3000 असं हे देखील एक नवीन सुरू झालेलं आहे जे की सुरुवातीला आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप पाहिलेलं असायचं थाळी आणि स्पेशालिटीच्या संदर्भात काय सांगता येईल?
2: थाळीमध्ये कसं आहे सर, लोकांचं कसं आहे लोकांना व्हेरिएशन पाहिजे जेवणामध्ये. रोज रोज एकच पदार्थ आपण नाही खाऊ शकत सर. असे कस्टमर आहेत काही की ते विकली कमीत कमी 4-5 वेळेस आमच्याकडे ग्राहक येतात. मग ते प्रत्येक वेळेस बिर्याणी ट्राय करू शकत नाहीत ना. मग त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये व्हरायटी वाढवून त्याच्यामध्ये थाळी असेल, शोरमा असेल, आणखीन तंदूर लेग पीस असेल, म्हणजे बरेचसे व्हरायटी त्याच्यामध्ये आम्ही वाढवली. आणि आता नुकतंच आम्ही ढवरा मटन देखील सुरू केलं आहे. म्हणजे हे एकदम लोकांना एवढं पसंत पडलं आहे की आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय आणि ग्राहकांना कॉल जसं व्हेरिएशन पाहिजे तसं आम्ही ते देतोय. त्याच्यामुळे ग्राहक देखील टिकून आहेत आमचे.
1: म्हणजे ग्राहकांना जसे पाहिजे अन्न पदार्थ त्या पद्धतीचं बनवून देणं ही सुद्धा एक टास्क असते. ती सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण करताना दिसत आहात. पृथ्वीराज, याच्यानंतर मला असं सांगा की सर्वसाधारणपणे कुठलाही व्यवसाय आपण करत असू, व्यवसाय करत असताना आता सध्या आपण बघतो आहोत की ऑनलाईनचा सगळा प्रकार सुरू आहे. आपण ऑनलाईनवर ग्राहक आपल्याला मागवत असतात वस्तू, ती सुद्धा एक वेगळी पद्धती सध्या विकसित झालेली आहे. तर स्टँडर्डच्या माध्यमातून आम्ही देखील पाहिलेलं आहे की पॅकिंग करून बाहेर देणं किंवा ग्राहक जिथं असेल तिथपर्यंत आपले पदार्थ पोहोचवणं हे सुद्धा सध्या काळाची गरज आहे. तर ह्या ऑनलाईनच्या खेळामध्ये आपण कसं काम करता?
2: आपल्याकडे स्विगी, झोमॅटो हे देखील काम करत आहे धाराशिवमध्ये. त्याच्या माध्यमातून आपण ते सुरू केलेलं आहे की लोकांना जे येऊ शकत नाहीत त्यांना आपण होम डिलिव्हरी देखील देतो आहे. किंवा काही पर्सनल आपले संबंध असतात त्याच्यातून आपण ते सगळ्यांना म्हणजे पोस्ट करायचं देखील काम करतोय. चाकीवर
1: म्हणजे या सुद्धा बाबी आपण या ठिकाणी पाहतो करतात. पृथ्वीराज, मला याच्यानंतर असं सांगा की खरं तर आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण आपण घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण हॉटेलिंगच्या व्यवसायामध्ये गेला, तिथं देखील एक चांगलं यश आपण मिळवलेलं आहे. आपला एक वेगळा असा एक चाहता वर्ग असेल किंवा आपले ग्राहक वर्ग आपण एक विशिष्ट पद्धतीनं तयार केलेला आहे. मला सांगा, उद्योजक म्हणून शिक्षणाच्या संदर्भात मी पुन्हा बोलतोय की शिक्षण हे केवळ नोकरीसाठीच नसून इतर बाबतीमध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो, यासाठी सुद्धा ही शिक्षण पद्धती खूप महत्त्वाची आहे. आपण काय सांगू शकाल आपल्या अनुभवावरून की अभियांत्रिकी असेल किंवा इतर तत्सम शिक्षण पद्धती असेल, या शिक्षणाचा वापर आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये देखील करू शकतो हे आपण सिद्ध केलेलं आहे, आपण काय सांगू शकाल?
2: खूप छान प्रश्न विचारला सर आपण. कारण मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेसच मनामध्ये माझ्या कुठं दडलेलं होतं की आपल्याला व्यवसायच करायचा आहे. हे सुरुवातीपासूनच असल्यामुळं मी विचार करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये जाता येईल किंवा कुठं अपॉर्च्युनिटी मिळेल. पण हे करत असताना मला समाजामधून खूप म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स यायचा की तुम्ही व्यवसाय न करता नोकरीच केली पाहिजे, किंवा आपले घरातले देखील दुःख असतील. ह्यांनी मला सुरुवातीला सपोर्ट नाही केला की मी ज्यावेळेस व्यवसाय करायचं म्हणतो आहे त्यावेळेस. त्याचं कारण असं होतं की आजूबाजूला जे कोणी व्यवसाय करतायत हे एकतर नॉन एज्युकेटेड लोक थोडे दिसायचे, आणि जे करतायत त्यांना यश येत नाही हे पण समोर दिसायचं. आणि हे सगळं टास्क समोर असताना माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं की हे सगळ्यांना पटवून सांगणं की मी व्यवसाय करतो आहे आणि ते यशस्वी पद्धतीने करेल हे समजून सांगणंच खूप महत्त्वाचं होतं सर माझ्यासाठी सुरुवातीला. कारण आता जरी वाटत असेल सगळ्यांना की एवढ्या म्हणजे सुरुवात शून्यातनं केली, पण आज महाराष्ट्रामध्ये आमच्या 30 ब्रँचेस आहेत, हे सगळं दिसायला खूप छान वाटतंय सर. पण मी ज्यावेळेस सुरुवात करत होतो त्यावेळेस खूप मला स्ट्रगल करावं लागलं ह्या बाबीमध्ये. त्याचं कारण होतं की मी शिक्षण घेतलं होतं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे मी 13 मी बी पासआउट चांगल्या पर्सेंटेजमध्ये झालेलो होतो, आणि तरी देखील मी व्यवसाय करायचं म्हणतोय जॉब न करता. हे कुठंतरी सगळ्यांना पटत नव्हतं. मग त्यावेळेस सगळ्यांना समजून सांगणं आणि ह्या व्यवसायात उतरणं हे मोठा टास्क तर मी कम्प्लीट केला. त्याचं कारण सांगतो तर मी सुरू करत असताना घरच्यांना असं पटवून देत होतो की मी जरी सुरुवात शून्यात न करता असेल, जरी आता सध्या आपल्याकडे भांडवल नसेल, तर मी माझं 100% त्या व्यवसायामध्ये देऊन मी हा व्यवसाय सक्सेसच करणार आहे, त्याला यशच मिळवणार आहे. त्याचं कारण होतं सर की माझ्या अंगात व्यवसायाचीच आवड होती सुरुवातीपासून, आणि माझं इतर मुलांना पण म्हणजे सांगणं आहे की तुम्ही जर व्यवसायामध्ये जर उतरत असाल तर तुमच्या अंगात स्वतः व्यवसायाबद्दल ती आवड असली पाहिजे, तो व्यवसाय स्वतः तुम्हाला लक्षात आला पाहिजे, तरच तुम्ही त्या व्यवसायामध्ये पार्टिसिपेट करा किंवा व्यवसाय यश ते सुरुवात करा, तरच तुम्हाला ते यश मिळणार. कारण व्यवसाय म्हणलं की खूप रिस्क आहे सर. व्यवसाय सुरू करणं हे खूप इझी गोईंग वाटतं, परंतु ते सुरू करून त्याला शेवटपर्यंत टिकवणं हे पण खूप महत्त्वाचा टास्क आहे. तर ते करायला फक्त त्याच्यामध्ये जिद्द आणि ते आवडच पाहिजे, तरच ते तुम्ही करू शकताय. तर मी सुरुवातीला ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे मी किचनमधून सगळी सुरुवात केलेली आहे, सगळ्या गोष्टी स्वतः बनवायचो स्वतः करायचो. आणि हे करत असताना मी सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती बसायची सर एका, म्हणजे ज्यावेळेस आपल्या धाराशिवच्या मेन ब्रँचमध्ये जे आता आपण डेव्हलप केलं आहे तिथं आज 250 लोक बसत आहेत वन टाईममध्ये, तिथं फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती. पण हे सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही शून्यातनं सुरू करा, परंतु स्वतः जर लक्ष देऊन

0: बघा, तर आपल्या स्टँडर्ड बिर्याणीच्या माध्यमातून आपण बिर्याणीच तर देतोच आहे, स्पेशालिटी तर बिर्याणीमध्ये आहेच, परंतु ते करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी सिस्टीम असतील, चिकन मटन अंडा थाळी, त्याचबरोबर आपण ढवारा मटन देखील सुरू केलेलं आहे, तंदूर लेग पीस आहेत, शोरमा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी आपण नक्कीच स्टँडर्ड बिर्याणीला व्हिजिट करा. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर पण दिला जाईल. तर आपलं स्टँडर्ड बिर्याणी जे आहे ते बसस्टँडपासून जे आपण सोलापूर रस्त्याने येतो आहे ताजमहल टॉकीच्या तिथून मध्ये वळालं की सिव्हिलास पेट्रोलच आहे, तर तिथं येऊन आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकताय. आणि जर आपल्याला काही क्युरिया असेल, काही विचारायचं असेल, तर माझा नंबर देखील या ठिकाणी आहे, 9422024749. आणखीन एकदा नंबर सांगतो, 9422024749. तर ह्या नंबरला संपर्क करून आपल्या स्टँडर्ड उद्योग समूहाच्या रिलेटेड तो आपल्याला काही जरी क्युरिया असेल तरी मला कॉल करा आणि नक्की विचारा. आपल्याला फ्रेंचायझीबद्दल देखील काही इन्क्वायरी हवी असेल तर ह्याच नंबरला आपण कॉन्टॅक्ट करू शकताय आणि आपल्या फ्रेंचायझीचा देखील आपण इन्क्वायरी करून त्याचा देखील लाभ घेऊ शकताय.
1: खरं तर श्रोते हो, तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून असे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत जे इतरांसाठी देखील निश्चितपणे प्रेरणा ठरणारे असेच आपले सगळे विद्यार्थी मित्र आहेत. आणि आत्ता जे आपण ज्यांच्याशी बोलतो आहोत ते आहेत पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड, ज्यांनी स्टँडर्ड बिर्याणी हा जो आपला धाराशिवचा ब्रँड आहे तो विकसित केलेला आहे. तर याच्या संदर्भात आपण त्यांचा नंबरवर देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि पृथ्वीराज, जाता जाता सगळ्या प्लॅटफॉर्मवर ऐकणारे जे आपले श्रोते असतील अशांसाठी एक तुमच्या आवडीचं गीत, जे तुम्हाला कुठलं गीत आवडतं ते गीत आमच्या श्रोत्यांना आम्हाला देखील ऐकवायला निश्चितपणे आवडेल.
0: तुम आगय हो नूर आगय हे गाणं मला आवडतं, त्याचं ते डेडिकेटेड माझ्या वाईफसाठी आहे, कारण या व्यवसायामध्ये तिची देखील साथ खूप मोठी आहे सर माझ्यासाठी, कारण हे आमचं जे फ्रेंचायझी मॉडेल एवढं आजपर्यंत पुढे गेलं आहे ते पूर्ण फ्रेंचायझीचं नियोजन करणं, त्यांना मसाले प्रोव्हाइड करणं, हे सगळं बाबी हे तेच बघते, त्यामुळे हे गाणं तुम्ही त्याला
1: निश्चितपणे तुमच्या अर्धांगिनीसाठी आपण हे गीत देखील या ठिकाणी प्रसारित करणार आहोत. पृथ्वीराज, तुम्ही आज रेडिओ तिरणाच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी जे आपल्या स्टँडर्ड उद्योगाच्या संदर्भामध्ये बातचीत केली, माहिती दिली, त्याबद्दल मी आपला रेडिओ तिरणा 90.4 FM च्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू सर. थँक्यू.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येक जण हा सध्या आरोग्य या विषयावर बोलत आहे, आरोग्याबद्दलची जागरूकता वाढत आहे, परंतु ज्या बाबी थेट आपल्या जेवणाच्या ताटामधून आपल्या पोटामध्ये आपण घालतोय त्याच आपल्या आरोग्यासाठी एक वेगळ्या प्रकारच्या किडीचं काम करत आहेत। होय, आपल्या ताटामधील रोजची आपली भाजी किती सुरक्षित आहे आणि कोणत्या उपाययोजना करता येतील ते देखील आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आपण सर्वच जणांना ताजी फळे आणि फळभाज्या ह्या आवडतातच, परंतु कधी विचार केलाय का या भाज्यामध्ये कदाचित विष देखील असू शकतं? होय, विषच। अधिक उत्पादन असेल किंवा शेतीमधील किडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरमसाठ पद्धतीनं आपण कीटकनाशकांचा वापर करतोय आणि तो वापर आपल्या खायच्या ताटापर्यंत केव्हाच येऊन पोहोचलाय। फळे, भाज्या आणि अन्नामध्ये धुतल्यानंतर किंवा सोलल्यानंतरही कीटकनाशकांचे अवशेष तसेच शिल्लक राहत आहेत आणि खरी चिंतेची बाब तर हीच आहे। पाश्चिमात्य देशांमध्ये याबाबत बरीचशी जागरूकता दिसून येते। कीटकनाशके आणि रसायनांचे आता दूरगामी परिणाम आपल्यासमोर दिसून येत आहेत। यातून खरा भयंकर परिणाम म्हणजे कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे प्रजनन क्षमता कमी होते आहे, गर्भपातांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। कीटकनाशकांच्या प्रादुर्भावाने पुरुषांमधील प्रजनन क्षमता ही वरचेवर कमी होताना दिसून येते आहे। काही निष्कर्षांनुसार यांच्या संपर्कात येऊन त्वचा रोगाचा धोका प्रचंड वाढला आहे। कीटकनाशकामध्ये ऑर्गिनोक्लोरिन, ऑर्गिनोफॉस्फेट्स, कार्बामेट्स आणि ट्रायझिन यांचा समावेश होतो। खरं तर 1930 आणि 1940 दशकात प्रथम तणनाशकांचा शोध लागला। दुसऱ्या महायुद्धानंतर सिंथेटिक कीटकनाशकं लोकप्रिय झाली। आज 45 अब्ज डॉलर्सच्या उद्योगात 3.5 अब्ज किलोग्रॅम कीटकनाशके वापरली जात आहेत। कीटकनाशकांच्या वापरामुळं हवा, पाणी, जमीन हे महत्त्वाचे स्रोत संकटात येत आहेत। कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मातीमधील सूक्ष्मजीव, जैवरासायनिक घटकांवर भयावह परिणाम होताना दिसून येतो आहे। आणि एवढंच नाही, याचा परिणाम प्राणी, पक्षी आणि जलचर जीवांमध्येही होत आहे। एकूणच या सर्व वसुंधरेवर मानवनिर्मित या विषयाचा परिणाम होताना दिसून येत आहे। म्हणूनच आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण आपल्या शेतीमध्ये प्रामुख्यानं जैविक कृषी निविष्ठांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे। यासाठी नवीन जैविक आणि सेंद्रिय पद्धतीच्या उपाययोजना करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये आपल्याला जैविक कीटकनाशके, निंबोळी अर्क असेल, दशपर्णी अर्क असेल आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत, ज्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असं सुद्धा आपण म्हणतो, त्याचा अवलंब करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे। मित्रांनो, जैविक कीड नियंत्रण, जैविक नियंत्रण ही पर्यावरणासाठी सुरक्षित, विषरहित अन्न देणारी, निर्यात योग्य, किफायतशीर, दीर्घकाळ काम करणारी अशी उत्कृष्ट कीड नियंत्रण पद्धत आहे। निसर्गातील 98% किडींचे नैसर्गिकरित्या नियंत्रण होत असून फक्त 2% किडींच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतात। मात्र जैविक नियंत्रणाला आता पर्याय नाही, मालाच्या आयातीद्वारे परदेशातून नकळत एखादी कीड आपल्या देशात दाखल होते. किडीचे नियंत्रण करताना अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे निसर्गाचा समतोल बिघडून किडीच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होते. कीडनाशक प्रतिकारक किडींचा उद्रेक वाढणे तसेच खाद्य पिकांवर कीडनाशकांच्या अवशेषांची हानिकारक मात्रा राहते. कीड नियंत्रणाच्या इतर उपायाद्वारे समाधानकारक नियंत्रण होत नसल्यास त्यांची जैविक नियंत्रणाबरोबर सांगड घालून एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कीडीवरील परोपजीवी अथवा परभक्षी कीटक किंवा अन्य प्राणी आणि रोगजंतूंचा वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या खाली नियंत्रित करणे म्हणजे जैविक नियंत्रण होय. एक हंगामी पिकांपेक्षा बहुहंगामी फलोद्यान पिकात किडीचे नैसर्गिक शत्रू सहज प्रस्थापित होऊ शकतात. पिकांवरील किडींचे जैविक पद्धतीने नियंत्रण करताना त्या भागातील वातावरण, पीक पद्धती आणि महत्त्वाच्या उपद्रवी किडींच्या जीवनक्रमाबाबत अभ्यास करून इतर प्रदेशात तत्सम वातावरण आणि पीक पद्धती असलेल्या भागात सदर कीड कोणत्या कारणांनी नियंत्रणाखाली आहे हे शोधणं मात्र तितकंच गरजेचं आहे. किडींचे नैसर्गिक शत्रू निसर्गत किडींची संख्या नियंत्रित करत असल्यास असे जैविक घटक प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात उत्पादित करून त्या किडीचा उद्रेक झालेल्या भागातील पिकावर त्याचं प्रसारण करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्या भविष्यातील पिढीसाठी हे गरजेचं आहे. त्यामुळे एक एकर मॉडेल असेल त्याचबरोबर आपल्या परिवाराला पुरेल एवढं अन्नधान्य आणि भाजीपाला आपण लावू शकतो. त्याचबरोबर अंगणातील रोपवाटिकेमध्ये सुद्धा असा भाजीपाला आपण तयार करण्याची सध्या गरज आहे. या विषयापासून आपण याच पद्धतीतून भविष्यामध्ये मुक्ती मिळवू शकतो. याचबरोबर आपल्या ताटामधील ज्या सध्याच्या भाज्या आहेत त्या आपण सुरुवातीला मिठाच्या पाण्यात धुवूनसुद्धा आत्ता घेणं गरजेचं आहे. एकंदरीत आपल्या भविष्याचा विचार करता जर आपलं आरोग्य, शेती, वनस्पती आणि परिसर विषमुक्त हवा असेल तर निश्चितपणे मित्रांनो संकल्प करा, प्रण करा सेंद्रिय शेती करण्याचा आणि ज्या नवीन उपाययोजना येणार आहेत ज्या सेंद्रिय पद्धतीमध्ये मोडतात तर त्याचा अवलंब जर आपण नाही केला तर हे जे आपण बघतो आहोत भयंकर परिणाम आपल्याला निश्चितपणे भोगावे लागतील. आपण नेहमी सेंद्रिय शेती असं म्हणत असतो, परंतु सेंद्रिय शेतीची मूळ संकल्पना ही निसर्ग शेतीची आहे. आपल्या निसर्गात उपलब्ध असलेल्या घटकांचाच वापर यासाठी करणं महत्त्वाचं आहे. यासाठी जाणीव जागृती होणं गरजेचं आहे. काही राज्यांनी आणि प्रांतांनी आपली मर्यादा ओलांडली आहे. या राज्यात आता कॅन्सर ट्रेन देखील सुरू झालेले आहेत. त्यामुळे अशा कॅन्सर ट्रेन जर आपल्याला टाळायच्या असतील आणि पुढचं भविष्य जे आहे ते सुदृढ, आरोग्यदायी आणि निसर्गदायी करायचं असेल तर आपली शेती रसायनमुक्त करणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळं आपलं भविष्यातील उत्पादनही निश्चित वाढणार आहे. त्यासाठी आपल्या पुढाकाराचीही निश्चित गरज आहे.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे आर जे प्रगती. पुन्हा आलीये बिग स्टार घेऊन. अभिनय आणि अभिनयाची अभिव्यक्ती करण्याची एक अद्भुत कला आपल्याकडे असेल तर माणसाचं दिसणं आणि या सो कॉल्ड सौंदर्याच्या उपमेत न बसता केवळ स्वतःच्या प्रचंड अशा क्षमतेमुळे काही माणसंही स्वतःची एक नवी ओळख आणि विश्व निर्माण करतात. हिंदी चित्रपट सृष्टीमधील बिंदास तितकंच कठीण पण सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आपले मराठमोळे कलाकार नाना पाटेकर.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार नाना पाटेकर. नाना पाटेकर हिंदी चित्रपट सृष्टीतील एक चर्चित व्यक्तिमत्व, ज्यांच्या भूमिका आणि त्यांनी केलेले नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक हे केवळ आणि केवळ अप्रतिमच. नाना पाटेकर आणि त्यांचे सिनेमे हे दर्शकांसाठी पर्वणीच. नानांचा अभिनय कोणालाही पठडीतील दर्शकांना सिनेगृहात घेऊन जायचा, हेच त्यांचं मोठेपण.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि माझ्यासोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार नाना पाटेकर. नाना पाटेकर मुंबईतील जे जे स्कूल ऑफचे विद्यार्थी. नानांना स्केच बनवण्याची प्रचंड आवड होती. गुन्हेगारांच्या वर्णावरून नाना त्यांचे रेखाचित्र करून द्यायचे. गमन या चित्रपटाच्या माध्यमातून 1978 साली त्यांनी चित्रपटात प्रवेश केला आणि एक नवा इतिहास पुढे घडला.

आरजे प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार नाना पाटेकर. नाना पाटेकर यांना 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मराठमोळे दिग्दर्शक एन चंद्रा यांनी नानांना 1986 मध्ये अंकुश मध्ये संधी दिली आणि या भूमिकेचं नानांनी सोनं केलं. ही भूमिका ऐतिहासिक ठरली. यानंतर 1987 मध्ये एन चंद्रा यांनी नानांना प्रतिघात या चित्रपटात छोटीशी भूमिका दिली, तीही प्रेक्षकांना खूप आवडली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार नाना पाटेकर. नाना पाटेकर यांच्या करिअर मधील जी महत्वपूर्ण भूमिका ठरली होती ती विधू विनोद चोप्रा यांच्या परिंद मधील शेट्टीची भूमिका. या भूमिकेनं नाना पाटेकरांना घरा घरात पोहोचवलं. तसेच हा रोल चित्रपट सृष्टीमध्ये आजही ताकदीचा मानला जातो. या चित्रपटासाठी नानांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे आरजे प्रगती आणि आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मराठमोळे नाना पाटेकर. नाना पाटेकर यांच्या करिअरमध्ये क्रांतीवीर या चित्रपटातील भूमिका कोणीही विसरू शकणार नाही. यातील प्रतापची भूमिका नानांच्या फिल्मी करिअरला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली आणि आता नाना पाटेकर हे चित्रपटसृष्टीमधील चलते नाना झाले होते.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती आणि आपण ऐकताय माझ्यासोबत बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार नाना पाटेकर. नानांचा मराठी चित्रपटात सहभागही महत्वपूर्ण राहिला. यामध्ये नानांनी देऊळ, पकपक पकार, नटसम्राट, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि नटसम्राटद्वारे आपल्याला एक वेगळीच पर्वणी दिली आणि हे चित्रपटही प्रचंड लोकप्रिय ठरले.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आणि मी आहे आरजे प्रगती. आजचे आपले बिग स्टार मराठमोळे नाना पाटेकर. नानांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये प्रहार या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं. नानांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिरंगा, क्रांतीवीर, खामोशी, टॅक्सी नंबर 911, डरना माना है, परिंदा, यशवंत, अब तक 56, भूत, वेलकम वेलकम टू, शक्ति द पावर, अपहरण, अंकुश, अंगारी यासारखे सुपरहिट चित्रपट दिले. नानांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातूनही अनेक शेतकरी कुटुंबाचा भार देखील वाहिला. नाना पाटेकर यांच्यासारखा अवलिया नट भेटणं अवघडच. त्यांचा वावर प्रेरणा देतो, ऊर्जा देतो. ते जे करतात ते लोकांना आवडतच. आणि खऱ्या अर्थानं नाना हे सर्वसामान्यांचेच बिग स्टार आहेत, हे मात्र निश्चित. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या बिग स्टार सोबत. आजचे आपले बिग स्टार होते नाना पाटेकर. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: ओके आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: ड्रायव्हर, गाडी मी चालव.
2: यस मॅम.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: उत्तीर्णा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ उत्तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ उत्तीर्णा 90.4। रेडिओ उत्तीर्णा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ उत्तीर्णा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ उत्तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
3: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ उत्तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो रेडिओ उत्तीर्णाच्या माध्यमातून अनेक विविध व्यक्ती असतील, संस्था असतील, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे विषय आपल्या रेडिओ उत्तीर्णाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो। याच माध्यमातून आपला जो एक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये तीरणीची प्रेरणा नावाचा जो कार्यक्रम आहे तो आपण सगळ्यांचा लोकप्रिय असा कार्यक्रम झालेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे तीरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या यशोगाथा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो, त्यांचा जो प्रवास आहे तो देखील आपण जाणून घेत असतो। आणि वेगवेगळे जे आपले अभियंता झालेले विद्यार्थी मित्र असतील, असे तीरणेचे जे विद्यार्थी मित्र आहेत ते सगळ्याच क्षेत्रामध्ये सध्या उत्तुंग अशी भरारी घेताना आपण पाहतो आहोत। मग ते उद्योग क्षेत्र असेल, नोकरीचं क्षेत्र असेल, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, प्रायोगिक क्षेत्र जेवढे असतील, तर त्याच्यामध्ये आपले तीरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्तुंग अशी किंवा चांगली कामगिरी करताना दिसत आहेत। असेच आज आपल्याकडं आपले एक विद्यार्थी आलेले आहेत। खरं तर धाराशिव असेल किंवा इतर परिसरामध्ये त्यांचा जो ब्रँड आहे त्या ब्रँडच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं जातं। तर तो नेमका ब्रँड त्यांनी कसा विकसित केलेला आहे धाराशिवकरांना असेल किंवा धाराशिवच्या बाहेरसुद्धा त्यांनी आपल्या विविध ज्यांना म्हणतो की फ्रँचाईजच्या माध्यमातून तो आपला व्यवसाय उत्तम प्रकारे करीत आहेत असे पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड आज आपल्याकडे आलेले आहेत, जे आपल्या तीरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील आहेत। मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी त्यांची डिग्री देखील पूर्ण केलेली आहे। पृथ्वीराज नमस्कार, कार्यक्रमात स्वागत।
4: नमस्कार सर। नमस्कार
3: पृथ्वीराज, मला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपलं शैक्षणिक जीवन संपवल्यानंतर पुन्हा एक व्यावसायिक म्हणून आपण या कॉलेजमध्ये पुन्हा आलेले आहात आमच्या रेडिओ तीरणाच्या, म्हणजे तुमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या रेडिओ तीरणामध्ये आपण आलेले आहात, काय भावना आहे तुमच्या?
4: सर मनाला आज खूप म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान दोन्ही बाबी मला वाटत आहेत। याचं कारण असं की आम्ही आज 30 ब्रँचेस आमच्या डेव्हलप केल्या आहेत, परंतु हे करत असताना बाहेर आमचं बऱ्याच ठिकाणी कौतुक केलं जातं, परंतु आज आपल्याच मातीमध्ये म्हणजे जिथून माझं शिक्षण पूर्ण झालं तीरणामधून तिथंच मला आज बोलवण्यात आलं आहे, तर मनाला खूप अभिमान वाटतोय सर। खूप खूप धन्यवाद आपले सर।
3: तर सगळ्यांच्या जवळपास भावना अशाच असतात आपल्या विद्यार्थी मित्रांच्या। तर आपण वेळ दवडता पृथ्वीराज मला असं सांगा की सर्वसाधारणपणे आपण तीरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कोणत्या वर्षी शिकलात आणि त्याच्यानंतर आपण कधी पासआउट वगैरे झालात, इथल्या अनुभव सांगा सुरुवातीला।
4: सर माझं 2012 माझं इथे ॲडमिशन झालं होतं, डायरेक्ट सेकंड इयरमधून मी मेकॅनिकलला प्रवेश घेतला होता। त्याच्यानंतर मी 3 वर्षापर्यंत इथं 2015 माझं डिग्री पूर्ण झाली। तर हे करत असताना मी एक चांगल्या म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास व्हायचो, 3 वर्षामध्ये मी फर्स्ट क्लास मिळालेला आहे, लास्ट इयरमध्ये पण मला विथ डिस्टिंक्शनमध्ये फर्स्ट क्लास मिळालेला आहे। हे करत असताना मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून पण इथं काम केलेलं आहे, 3 वर्ष मी स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून काम केलं। आणि हे करत असताना मला थोडं जाणीव झाली की आपल्यामध्ये काय कलागुणांना वाव मिळतो आहे, म्हणजे स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणलं किंवा इव्हेंट एखादा मॅनेजमेंट करायचं म्हणलं की आपल्याला टीमवर्क हवं असतं, आणि हे टीमवर्क करत असताना आपल्याला एकत्रितरित्या सगळ्यांना काम करून त्याचं आउटपुट काढावं लागतं। तर हे करत असताना मी जे आपले ज्या कुणामध्ये कोणत्या प्रकारचं स्किल आहे हे थोडंसं जाणून घेऊन अशा लोकांना एकत्रित करणं, त्यांच्या माध्यमातून थोडंसं काम आउटपुट बाहेर काढणं,

0: हे थोडंसं सुरुवातीला कळायला लागलं होतं. याच्यातूनच मला प्रेरणा मिळाली की आपण कुठंतरी भविष्यामध्ये नोकरी न करता इतरांना नोकरी कसं देता येईल, म्हणजे एक उद्योग आपल्याला कसं करता येईल, हा विचार तिथूनच माझ्या मनामध्ये सुरुवात झाला.
1: म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये एकंदरीत नोकरी करणं हाच एकमेव उद्देश नसून इतरांना देखील रोजगार आपण कसा उपलब्ध करून देऊ या बाबतीत तुम्ही देखील प्रयत्न करत होतात. मग आता आपलं जे स्टँडर्ड हॉटेल आहे धाराशिवमध्ये, तर स्टँडर्ड आपला हा ब्रँड एकदम प्रसिद्ध झालेला आहे. येथील जे खाद्यपदार्थ असतील ते देखील लोकांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचलेले आहेत. मग मला सांगा, याची पार्श्वभूमी काय सांगता येईल, याची सुरुवात कशी केली, आपण काय सांगता येईल, इथून पास आउट झाल्यानंतर आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावा असं आपल्याला काय वाटलं?
0: सर, मी प्रामाणिकपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आज की मी ज्यावेळेस पास आउट झालो त्यावेळेस माझ्यासोबतचे जे कलिक मित्र होते हे सर्व कोणी पुण्याला आपल्याला काय जॉब मिळतोय का, मुंबईला मिळतोय का, किंवा फॉरेनमध्ये काय अपॉर्च्युनिटी मिळते का, अशा शोधामध्ये होतं. आणि मी देखील हे सगळ्या गोष्टी बघायचो, परंतु मनामध्ये एक माझ्या भावना होती की स्वतःचं अस्तित्व आपल्याला काहीतरी निर्माण केलं पाहिजे. ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण स्वतःचा असा काहीतरी एखादा व्यवसाय निवडून तो व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून ॲट टेक्निकल फील्डच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून काही पुढं करता येईल का, हा विचार सुरू झाला. आणि हे करत असताना मी नक्कीच व्यवसाय करायचं म्हणलं तर भांडवल, सगळ्या इतर अनुभवांच्या बाबी ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, परंतु सुरुवात करायची म्हणलं ना आपल्याला तर त्याचा दिशा मिळते. असं म्हणल्यासारखंच मी 2015 ज्यावेळेस पास आउट झालो त्यानंतर लगेचच मला काहीतरी बिझनेस करावा हे वाटत होतं, परंतु ते शक्य नव्हतं. मग हे करत असताना मी सुरुवातीला जॉब करायचा निर्णय घेतला, परंतु जॉब देखील मी बाहेरच्या कोणत्या सिटीमध्ये न करता आपल्याच पॉलिटेक्निक कॉलेज धाराशिव जिथं माझा डिप्लोमा झाला होता इथंच मी CHBवर जॉब देखील केला. 2 वर्ष हे जॉब करत असताना माझ्या मनामध्ये जे अंगात आवड होती की आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे हे तिथं सुरूच असायचं, परंतु हे करत असताना मी बाहेर मार्केटमध्ये काय सर्वे करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला गेलं पाहिजे, कोणत्या व्यवसायामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. तर मी साधारणपणे एक जनरल बेसिक विचार केला की मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहेत, एक अन्न, वस्त्र आणि निवारा. तर ह्याच्यामध्ये अन्न हा फील्ड म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये मला खूप इंटरेस्ट होता सुरुवातीपासूनच. मी कॉलेजमध्ये देखील होतो तर त्यावेळेस देखील आम्ही पार्टी वगैरे मुलं करायची तर स्वतःच बनवायचो, थोडं बेसिक त्याच्यामधलं माहिती होतं. आणि हे माहिती असल्यामुळे मी थोडंसं ऑब्झर्व केलं की आपल्याला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय करता येईल का. आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करायचा विचार करत असताना थोडंसं बाहेर कसे हॉटेल आहेत, आपण त्याच्यामध्ये आपल्या एज्युकेशनच्या माध्यमातून कसं आपण चांगल्या पद्धतीने करू शकतोय, किंवा त्याला डेव्हलपमेंटमध्ये फ्रँचायझी मॉडेल, हे तेव्हापासूनच माझ्या डोक्यामध्ये आयडिया होती. आणि हे ज्यावेळेस वाटायला लागलं त्यावेळेस मी सर्वे केला की लोक ह्याच्या आपल्याला म्हणजे नाश्त्यामधून पण खाऊ शकतील, त्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट
1: म्हणजे सगळ्या पद्धतीचा जो आहार आहे तो त्याच्यातून मिळू शकतो, कोणत्याही वेळेस आपण खाऊ शकतो.
0: ब्रेकफास्ट पण होईल लोकांचा, लंच पण होईल आणि डिनर पण होईल, असा कोणता एखादा आयटम आहे. तर त्याच्यामध्ये डोक्यात आयडिया आली की बिर्याणी एक असा आयटम आहे की हे तिन्ही प्रकारचं कस्टमर बेस आपल्याला मिळू शकतोय आणि त्याच्यामधून आपण आपलं दिवसभराचं कस्टमर आपण त्याच्यामध्ये हँडल करू शकतोय. कारण चहा म्हणलं की सर सकाळी एकदा पिणार लोक 4 वाजता एकदा, असं म्हणजे थोडक्यात मर्यादा असते. तर अशा पद्धतीने आम्ही हे सुचलं की आपल्याला बिर्याणी व्यवसायामध्ये थोडंसं याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण ते ग्रॅप्स केली पाहिजे, आणि सुरुवात आमची तिथून झाली.
1: मग मला सांगा पृथ्वीराज, कुठल्याही व्यवसाय उद्योगाची आपण जेव्हा सुरुवात करतो अनेक आपल्यासमोर अडचणी येत असतात, त्याच्यामध्ये आपण नॉनव्हेज असेल हॉटेलिंग करत होतात आणि धाराशिवमध्ये तर असे प्रसिद्ध हॉटेल्स आहेत पूर्वीपासूनच त्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ मिळत होते. मग आपली सुरुवात करत असताना एक आपण सांगितलं की नवीन बाबी आपण त्याचा सर्वे पण केलेला होता, मग सुरुवात आपली कशी झाली?
0: सर, सुरुवात करताना भांडवलाची तर खूप अडचण होती. त्याच्यामध्ये अक्षरशः मी 2 लाख रुपयाचं कर्ज करून मी सुरुवातीला हॉटेल माझं सुरू केलं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम हे ठरलेले होते. पण त्या प्रॉब्लेमवर आपल्याला मात करून आपल्याला पुढं जायचं हे मात्र नक्की मनाशी गाठ बांधलेली होती. आणि बिर्याणीमध्ये सुरू करताना मी एक 3 बाबींवर कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरलं होतं की आपल्याला हॉटेल कोणतंही असू द्या त्याच्यामध्ये 3 कॉमन पिलर आहेत, एक क्वालिटी, दुसरा सर्व्हिस आणि तिसरा स्वच्छता. या 3 बाबी जो हॉटेलवाला पाळेल, जो रेस्टॉरंटवाला पाळेल, त्याला नक्कीच त्या व्यवसायामध्ये यश येणार आहे. आणि आपल्याला एकदा सुरुवात केली की जो कोणते येऊन काम करून आपल्याला शेवटपर्यंत हा व्यवसाय यशस्वीच बनवायचा आहे हे मनाशी गाठ बांधून आम्ही सुरुवात केली. मग भले आम्ही ते 2 लाख रुपयाचं कर्ज काढणं असेल, आजकाल काय होतं सर, मुलं असं व्यवसाय करायचं म्हणलं तर लोक असं म्हणजे कर्ज काढायचे विचार करतात, काढून ते व्यवसाय देखील सुरू करतात. पण आपलं 100% त्या ठिकाणी देणं काम आहे. म्हणजे मी सर स्वतः तुम्हाला ज्यावेळेस सुरुवात केली, मी जरी एक लेक्चरशिप त्यावेळेस करत होतो मी, ज्यावेळेस मी हॉटेल सुरुवात केली,
1: शिकवण्याचं काम करत होतो.
0: हो, पॉलिटेक्निकला मी त्यावेळेस लेक्चरशिप करायचो आणि मी माझं हॉटेल देखील ते पाहायचो. पण ते पाहत असताना मी कुठेही न्यूनगंड न बाळगता मी पहिल्या दिवसापासून हॉटेलच्या किचनमध्ये देखील काम करायचो. सर्वात अगोदर किचनमध्ये जाणारा मी व्यक्ती असायचो की आणि ते स्वतः जाऊन स्वतः सगळ्या गोष्टी बनवायचो. आणि त्याच्यातूनच आयडिया आली की आपल्याला कशा पद्धतीने याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करता येईल, कस्टमर कसं सॅटिस्फाईड होईल, ह्या गोष्टींकडे जास्त फोकस ठेवून आम्ही त्या गोष्टीला सुरुवात केली. आणि त्याचं आज याच्यामध्ये आज बघताय आपण आज कसं रूपांतर झालंय.
1: तर आपण दोन तीन बाबी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या सांगितलेत. हॉटेलिंगच्या बाबतीमध्ये असेल क्वालिटी असेल दर्जा असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते स्वच्छतेवर सुद्धा आपण सांगितलेलं आहे, आपण सुरुवातीच्या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे. पृथ्वीराज, मला याच्यानंतर असं सांगा की ज्यावेळेस एखादा व्यवसाय आपण सुरू करत असतो, उद्योजकता आपण सुरू करत असतो, त्यासाठी कोणकोणत्या बाबी आपण पाळणं गरजेचं आहे याच्या संदर्भात आणखी काय सांगतील? जो आपला ग्राहक आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याकडे खेचला गेला पाहिजे, ही देखील एक खूप महत्त्वाची बाब आपल्या उद्योग व्यवसायामध्ये असते. एकंदरीत आपल्या धाराशिवचा जर आपण विचार केला तर अनेक हॉटेल्स असतील तिथं प्रत्येकाचं एक स्पेशालिटी ठरलेली असते. जसे की आपण बघतो स्टँडच्या समोर आपण बघितलं की आपल्याकडे गुलाबजामुन खूप प्रसिद्ध असतात, अनेक ठिकाणी असे पदार्थ प्रसिद्ध आहेत आपल्याकडं. तर आपला एक जो हा बिर्याणीचा ब्रँड होता तो प्रसिद्ध होवा किंवा त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची ट्रिक वापरणं सुद्धा गरजेचं होतं. त्याच्यामध्ये टेस्ट असेल, आपण सुरुवातीला सांगितलं की टेस्ट हा एक वेगळा विषय आहे, तर ती जपणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. काही ब्रँडची टेस्ट सतत सारखी तशीच असणं गरजेचं आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या संदर्भात काय सांगता येईल?
0: सर, व्यवसाय करत असताना स्वतः जो व्यवसाय करतोय त्याला 100% नॉलेज त्या व्यवसायातलं असणं गरजेचं आहे सर. तेव्हाच ते म्हणजे कुणाच्या तरी जीवावर, म्हणजे हॉटेलमध्ये काय होतं सर मॅक्झिमम की आपण एखादा आचार्य लावतो त्याच्या जीवावर आपण हा व्यवसाय सगळा सुरू केलेला असतो. परंतु समजा त्या आचार्याचं समजा दुसरीकडे कुठे जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काही एनी प्रॉब्लेम असं होऊन ते आपला जो व्यवसाय आहे तो कोलॅप्स होण्याचे चान्सेस असतात. तर आपण सुरुवातीला एक गोष्ट केली पाहिजे की त्या व्यवसायाचं 100% नॉलेज आपण स्वतः घेतलं पाहिजे. म्हणजे आपण जर स्वतः नॉलेज घेतलं तर आपण आपल्यासोबत अनेक लोक तसे तयार करू शकतो की जे आपलं काम आपल्या गैरहजेरीमध्ये देखील ते करू शकतील. मग अशा पद्धतीनं आम्ही एक विचार केला की आपण जर एक SOP तयार केला, म्हणजे माझं जे टेक्निकल नॉलेजमध्ये इथं टेक्निकल फील्डमध्ये जे माझं शिक्षण झालं त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मला फायदा झाला की मी चांगल्या प्रकारे SOP करू शकलो. SOP इन द सेन्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, म्हणजे प्रत्येक जेवढे काही फ्रँचायझी देतात लोक जे हॉटेलचे असतील किंवा जे फुल रिलेटेड बिझनेस आहेत त्याच्या SOP करणं सर खूप गरजेचं आहे. तर आपल्याच MIDC आपला प्लॅन्ट आहे, मी तिथं पूर्ण SOP तयार करून त्या SOP माध्यमातून प्रत्येक जो नवीन तरुण आहे ज्याला काम करण्याची इच्छा आहे त्याला आपण ते SOP माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी शिकवू शकतो. ते इझिली 15 ते 20 दिवसांमध्ये ते पूर्ण गोष्टी शिकू शकतात आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे स्किल अप होण्यासाठी आपल्याला त्या मेथडचा वापर होतो आणि आपण आपला बिझनेस चांगल्या रॅपिडली तो स्किल अप पूर्ण करू शकतो.
1: नाही, माझा आणखी एक तो प्रश्न होता की आपण हे जे एक त्याला म्हणतो की चविष्ट प्रकारचं एक बिर्याणी बनवणं हा एक वेगळी थेरपी त्याच्यामध्ये आहे किंवा एक वेगळा विषय ठरू शकतो, आपला एक वेगळा ब्रँड असतो, तो आपण कसा निर्माण केला याच्या संदर्भात काय सांगितलं? एक वेगळी पद्धती असते प्रत्येक स्वयंपाकाची, एक वेगळी पद्धती असते. जसं आपण मॅन्युफॅक्चरिंग उद्योगामध्ये बघतो की मशिनरीवरती ते क्वालिटी ठरवली जाते, पण ज्यावेळेस आपण टेस्टचा विचार करतो किंवा खाद्यपदार्थाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ती टेस्ट त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे, तशा पद्धतीची टेस्ट येणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः किचनमध्ये देखील काम करावं लागणार आहे, हा सगळा प्रवास काय सांगते?
0: हो सर, नक्की. आम्ही ज्यावेळेस फ्रँचायझी मॉडेलला सुरुवात केली होती ना सर, त्यावेळेस आम्ही जे जे बिर्याणीमध्ये फेमस आहे, म्हणजे आपल्याकडे हैदराबाद भाग हा बिर्याणीसाठी खूप फेमस मानला जातो, आम्ही सुरुवातीला तिथं गेलो. ते शादाब हॉटेल असतील, आणखीन पॅराडाईज असेल,
1: हे
0: सगळ्यामध्ये आम्ही थोडंसं टेस्ट घेतली आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण जे बिर्याणी करतोय हे नक्कीच कुठंतरी त्याला मिळती जुळती किंवा त्याच्यापेक्षा देखील पुढं थोडीशी आहे आणि तेव्हाच आम्ही ते फ्रँचायझीमध्ये कन्वर्ट करायचा विचार केला. आणि ज्यावेळेस आम्ही विचार केला त्यावेळेस सातत्याने एक आमच्या डोक्यात होती की क्वालिटीचं मटेरियल, म्हणजे जे काही मसाले वगैरे लागतील, इन्ग्रेडियंट्स जे लागतात त्याला, हे क्वालिटीमध्ये घेणं आणि ते योग्य प्रमाणात वापरणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे सर. कारण काय होतं, मॅक्झिमम ठिकाणी बिर्याणी म्हणलं तर लोकांना जेवल्याच्या नंतर थोडासा त्रास होतो दुसऱ्या दिवशी, तो न झाला पाहिजे अशा पद्धतीचे मसाले आपण करणं आणि ते वापरून त्याची क्वालिटी पण मेंटेन ठेवणं, हे सातत्यानं आम्ही ह्याच्यावर फोकस देऊन काम केलं आणि त्याच्या माध्यमातूनच आम्हाला ते
1: यश मिळत गेलं. आता मला पृथ्वीराज याच्यानंतर सांगा की हॉटेलिंग व्यवसायामध्ये आपण एक टेस्ट निर्माण करणं ही तर खूप चांगली बाब आहे किंवा आपला एक स्वतःचा ब्रँड असणं हे खूप चांगली बाब आहे. याच्यानंतर मला असं सांगा की आत्ताच आपण एक दोन तीन पदार्थाची नावं घेतली, मी पाहिलेलं आहे की बरीच जी नामांकित हॉटेल्स असतील ते ज्यावेळेस असे पदार्थ वापरतात स्वयंपाकासाठी, सगळे मसाले असतील, तेल असेल किंवा इतर जे पदार्थ असतात, ते एक वेगळ्या पद्धतीचं त्याला म्हणतो की स्टँडर्ड राखण्याचा प्रयत्न केला जातो की दुय्यम प्रकारचे नसून ते उत्तम प्रकारचे असणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण स्टँडर्डच्या माध्यमातून कसं लक्ष देतो की आपल्याकडे जे वापरणारे मसाले असतील, जे काही पदार्थ आपण बिर्याणीसाठी वापरतो, त्या संदर्भात काय सांगता येईल?
0: सर, आम्ही परचेसिंग ज्यावेळेस करतो ते बल्कमध्ये करतो आणि करत असताना स्वतः आम्ही तिथं जाऊन त्याची मसाल्याची क्वालिटी टेस्ट करून तेव्हाच आम्ही त्याला परचेस करतो. आणि एकदा आल्याच्यानंतर त्याची क्वालिटी बनवल्यानंतर, म्हणजे सॅम्पल जे आम्ही घेतो त्याच्यानंतर त्याची सुरुवातीला क्वालिटी बनवून बघतो की आपल्याला जे हवी आहे ती क्वालिटी मिळते का, आणि त्यानंतरच आम्ही ते बल्कमध्ये माल त्याच्यामध्ये परचेस करतो. अशा पद्धतीनं आम्ही थोडंसं मसाल्यामध्ये असेल, ऑइल असेल, जेवढे काही पदार्थ आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी लागणार आहेत या सगळ्यांचं आम्ही कॅल्क्युलेटिव्ह सगळं बघून, म्हणजे क्वालिटी बघून सगळं नंतर आम्ही त्याचं परचेसिंग करतो आणि ते मेंटेन देखील ठेवायचं कंटिन्युअसली सातत्यानं प्रयत्न करतो.
1: म्हणजे ते स्टँडर्ड आपण मेंटेन ठेवण्याचा आपल्या स्टँडर्ड हॉटेलच्या माध्यमातून देखील प्रयत्न करत आहात. बघा, सुरुवात केलेली असते आणि त्या सुरुवातीला यश मिळत राहतं आणि ते मग पुन्हा यश वाढत राहतं. परंतु जसे जसे आपले ग्राहक वाढतील किंवा आपला चाहता वर्ग वाढतो, त्यावेळेस त्यांच्या ज्या काय मागण्या असतात किंवा त्यांचे एक असतं की आणखी आम्हाला चांगल्या पद्धतीचा अन्नपदार्थ मिळणं गरजेचं आहे, बिर्याणी मिळणं गरजेचं आहे, खाद्यपदार्थ मिळणं गरजेचं, मागणी वाढत जाते. मग ही मागणी पूर्ण करत असताना तोच दर्जा तीच क्वालिटी पुन्हा आपल्याला ठेवणं किती गरजेचं आहे काय सांगता येईल? कारण ग्राहक आपलं वाढलेलं होतं, म्हणजे आता तर खूपच वाढलेलं आहे, तर त्या सगळ्या ग्राहकांचा आपण ज्याला म्हणतो की मागणीप्रमाणे पुरवठा करत असताना ते कसा करणं गरजेचं आहे?
0: खूप छान प्रश्न विचारला सर. कारण याचं कारण असं की आता मी बरेचसे हॉटेल बघतो की समजा कस्टमर सुरुवातीला थोडं कमी असतं, पण ते जसं जसं वाढत जाईल त्याच्यामध्ये ते त्यांची क्वांटिटी जी आहे बल्कमध्ये बनवायची हे वाढवत जातात. म्हणजे समजा 5 किलो बनवत असतील तर त्यानंतर 10 किलो, 20 किलो, 25 किलो असं वन टाईममध्ये करतात ते. परंतु आम्ही तसं न करता आम्ही आमचं एक फॉर्मॅट फिक्स केलेलं आहे की आम्ही 10 किलोची बिर्याणी वन टाईममध्ये करतो. तर आम्ही असे आमचे दिवसाचे सर जवळपास आम्हाला 30 पातेले बनवावं लागतात.
1: ओके.
0: 10-10 किलोचे. पण हे करत असताना आम्ही एकदम 50-50 किलोचे आम्ही 6 पातेले नाही करत सर. आम्ही 10-10 किलोचेच 30 पातेले बनवतो, किती जरी का आम्हाला कस्टमरचा लोड असला तरी पण. तसे आम्ही त्याच्या सिस्टीम तशी बनवलेली आहे. त्याच्यात काय होतं की आपल्याला जे बल्कमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस करायला जातो तेव्हा क्वालिटीमध्ये डिस्टर्बन्स होणं चान्सेस असतात सर. परंतु आम्ही छोट्या प्रमाणामध्येच मॅक्झिमम क्वांटिटी तयार करतो आहे, त्याच्यामुळं ते एक गुपित आमचं आहे की आम्ही चांगल्या पद्धतीनं क्वालिटी आपण मेंटेन करू शकतोय.
1: हा खरं तर एक इंटरेस्टिंग प्रश्न होता पृथ्वीराज. बऱ्याच ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे, आपण बघतो आहोत की मोठा उद्योजक तयार होतो परंतु सुरुवातीची जी क्वालिटी त्याची असते की ज्या क्वालिटीच्या आधारे त्यानं स्वतःचा ग्राहक कमवलेला असतो ती मात्र त्याच्याकडून सुटत जात असते. मग आता मला सांगा की आपल्या हॉटेलच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे सगळे लोकप्रिय पदार्थ दिले जातात, आणखी कोणकोणते पदार्थ आपण देत असता त्याची मागणी कशी असते?
0: सर, आम्ही सुरुवात जरी बिर्याणीमधून केली असेल तरी आम्ही नंतर आता जवळपास आमचा एक 30 मेनूचा एक आमचा मेनू कार्ड आहे. त्याच्यामध्ये स्पेशालिटी तर बिर्याणीच आहे, परंतु आम्ही मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी, त्याचबरोबर आम्ही थाळी पण सिस्टीम चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये चिकन थाळी, मटन थाळी,
1: थाळी कल्चर सध्या खूप
0: लोकप्रिय होत आहे
1: आणि मोठ्या थाळे असतात 2500-ची 3000-ची असं हे देखील एक नवीन सुरू झालेलं आहे, जे की सुरुवातीला आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप पाहिलेलं असायचं, त्याचा मराठवाड्यामध्ये सुरू झाले. थाळी आणि स्पेशालिटीच्या संदर्भात काय सांगता येईल?
0: थाळीमध्ये कसं आहे सर, लोकांचं कसं आहे, लोकांना व्हेरिएशन पाहिजे जेवणामध्ये. रोज रोज एकच पदार्थ आपण नाही खाऊ शकत सर. असे कस्टमर आहेत काही की ते विकली कमीत कमी 4-5 वेळेस आमच्याकडे ग्राहक येतात, मग ते प्रत्येक वेळेसच बिर्याणी ट्राय करू शकत नाहीत ना. मग त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये व्हरायटी वाढवून त्याच्यामध्ये थाळी असेल, शोरमा असेल, आणखीन तंदूर लेग पीस असेल, म्हणजे बरेचसे व्हरायटी त्याच्यामध्ये आम्ही वाढवली. आणि आता नुकतंच आम्ही ढवरा मटन देखील सुरू केलंय, म्हणजे हे एकदम लोकांना एवढं पसंद पडलंय की आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय आणि ग्राहकांना कॉल जसं व्हेरिएशन पाहिजे तसं आम्ही ते देतोय, त्याच्यामुळे ग्राहक देखील टिकून आहेत आमचे.
1: म्हणजे ग्राहकांना जसे पाहिजे अन्न पदार्थ त्या पद्धतीचं बनवून देणं ही सुद्धा एक टास्क असते, ती सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण करताना दिसत आहात. पृथ्वीराज, याच्यानंतर मला असं सांगा की सर्वसाधारणपणे कुठलाही व्यवसाय आपण करत असू, व्यवसाय करत असताना आता सध्या आपण बघतो आहोत की ऑनलाईनचा सगळा प्रकार सुरू आहे, आपण ऑनलाईनवर ग्राहक आपल्याला मागवत असतात वस्तू, ती सुद्धा एक वेगळी पद्धती सध्या विकसित झालेली आहे. तर स्टँडर्डच्या माध्यमातून आम्ही देखील पाहिलेलं आहे की पॅकिंग करून बाहेर देणं किंवा ग्राहक जिथं असेल तिथपर्यंत आपले पदार्थ पोहोचवणं हे सुद्धा सध्या काळाची गरज आहे. तर ह्या ऑनलाईनच्या खेळामध्ये आपण कसं काम करता?
0: आपल्याकडे स्विगी झोमॅटो हे देखील काम करते धाराशिवमध्ये, त्याच्या माध्यमातून आपण ते सुरू केलेलं आहे की लोकांना जे येऊ शकत नाहीत त्यांना आपण होम डिलिव्हरी देखील देतो आहे, किंवा काही पर्सनल आपले संबंध असतात त्याच्यातून आपण ते सगळ्यांना म्हणजे पोस्ट करायचं देखील काम करतोय. चाकीवर
1: म्हणजे या सुद्धा बाबी आपण या ठिकाणी पाहतो करतात. पृथ्वीराज, मला याच्यानंतर असं सांगा की खरं तर आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण आपण घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण हॉटेलिंगच्या व्यवसायामध्ये गेला, तिथे देखील एक चांगलं यश आपण मिळवलेलं आहे. आपला एक वेगळा असा एक चाहता वर्ग असेल किंवा आपला ग्राहक वर्ग आपण एक विशिष्ट पद्धतीनं तयार केलेला आहे. मला सांगा, उद्योजक म्हणून शिक्षणाच्या संदर्भात मी पुन्हा बोलतो की शिक्षण हे केवळ नोकरीसाठीच नसून इतर बाबतीमध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो, यासाठी सुद्धा ही शिक्षण पद्धती खूप महत्त्वाची आहे. आपण काय सांगू शकाल आपल्या अनुभवावरून की अभियांत्रिकी असेल किंवा इतर तत्सम शिक्षण पद्धती असेल, या शिक्षणाचा वापर आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये देखील करू शकतो हे आपण सिद्ध केलेलं आहे, आपण काय सांगू शकाल?
0: खूप छान प्रश्न विचारला सर आपण, कारण मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेसच मनामध्ये माझ्या कुठं दडलेलं होतं की आपल्याला व्यवसायच करायचा आहे. हे सुरुवातीपासूनच असल्यामुळं मी विचार करायचो की आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये जाता येईल किंवा कुठं अपॉर्च्युनिटी मिळेल. पण हे करत असताना मला समाजामधून खूप म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स यायचा की तुम्ही व्यवसाय न करता नोकरीच केली पाहिजे, किंवा आपले घरातले देखील दुःख असतील. हे नाही, मला सुरुवातीला सपोर्ट नाही केला की मी ज्यावेळेस व्यवसाय करायचं म्हणतोय त्यावेळेस. त्याचं कारण असं होतं की आजूबाजूला ज्यांनी कोणी व्यवसाय करतायत हे एकतर नॉन एज्युकेटेड लोक थोडे दिसायचे, आणि जे करतायत त्यांना यश येत नाही हे पण समोर दिसायचं. आणि हे सगळं टास्क समोर असताना माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं की हे सगळ्यांना पटवून सांगणं की मी व्यवसाय करतोय आणि ते यशस्वी पद्धतीने करेल हे समजून सांगणंच खूप महत्त्वाचं होतं सर माझ्यासाठी सुरुवातीला. कारण आता जरी वाटत असेल सगळ्यांना की एवढ्या म्हणजे सुरुवात शून्यातनं केली, पण आज महाराष्ट्रामध्ये आमच्या 30 ब्रँचेस आहेत, हे सगळं दिसायला खूप छान वाटतंय सर. पण मी ज्यावेळेस सुरुवात करत होतो त्यावेळेस खूप मला स्ट्रगल करावं लागलं ह्या बाबीमध्ये. त्याचं कारण होतं की मी शिक्षण घेतलं होतं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे मी 13 मी बी पासआउट चांगल्या पर्सेंटेजमध्ये झालेलो होतो, आणि तरी देखील मी व्यवसाय करायचं म्हणतो आहे जॉब न करता, हे कुठंतरी सगळ्यांना पटत नव्हतं. मग त्यावेळेस सगळ्यांना समजून सांगणं आणि ह्या व्यवसायात उतरणं हे मोठा टास्क तर मी कम्प्लीट केला. त्याचं कारण सांगतो तर मी सुरू करत असताना घरच्यांना असं पटवून देत होतो की मी जरी सुरुवात शून्यात न करता असेल, जरी आता सध्या आपल्याकडे भांडवल नसेल, तर मी माझं 100% त्या व्यवसायामध्ये देऊन मी हा व्यवसाय सक्सेसच करणार आहे, त्याला यशच मिळवणार आहे. त्याचं कारण होतं सर की माझ्या अंगात व्यवसायाचीच आवड होती सुरुवातीपासून, आणि माझं इतर मुलांना पण म्हणजे सांगणं आहे की तुम्ही जर व्यवसायामध्ये जर उतरत असाल तर तुमच्या अंगात स्वतः व्यवसायाबद्दल ती आवड असली पाहिजे, तो व्यवसाय स्वतः तुम्हाला लक्षात आला पाहिजे, तरच तुम्ही त्या व्यवसायामध्ये पार्टिसिपेट करा किंवा व्यवसाय ते सुरुवात करा, तरच तुम्हाला ते यश मिळणार. कारण व्यवसाय म्हणलं की खूप रिस्क आहे सर. व्यवसाय सुरू करणं हे खूप इझी गोईंग वाटतं, परंतु ते सुरू करून त्याला शेवटपर्यंत टिकवणं हे पण खूप महत्त्वाचा टास्क आहे. तर ते करायला फक्त त्याच्यामध्ये जिद्द आणि ते आवडच पाहिजे, तरच ते तुम्ही करू शकताय. तर मी सुरुवातीला ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे मी किचनमधून सगळी सुरुवात केलेली आहे, सगळ्या गोष्टी स्वतः बनवायचो स्वतः करायचो. आणि हे करत असताना मी सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती बसायची सर एका, म्हणजे ज्यावेळेस आपल्या धाराशिवच्या मेन ब्रँचमध्ये जे आता आपण डेव्हलप केलं आहे तिथं आज 250 लोकं बसतायत वन टाईममध्ये, तिथं फक्त 20 लोकांची कॅपॅसिटी होती. पण हे सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही शून्यातनं सुरू करा, परंतु स्वतः जर लक्ष देऊन केलं तर तुम्ही 100% त्याच्यामध्ये यश मिळवताय हे नक्कीच आहे सर.
1: तर श्रोते हो, पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड यांचा प्रवास आपण जाणून घेत होतो हॉटेलिंगच्या संदर्भामध्ये. पृथ्वीराज, बऱ्याचशा गोष्टी आता तुम्ही या व्यवसायाच्या संदर्भात सांगितलेल्या आहेत, तरीसुद्धा आपले जे श्रोते असतील, नवीन उद्योजक असतील, आपले विद्यार्थी मित्र असतील जे की उच्च शिक्षण घेऊनसुद्धा व्यवसाय करू इच्छितात, अशा सर्वांसाठी आपण जाता जाता काय सांगू शकाल?
0: सर, ये उद्योजक म्हणून सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे, कारण प्रत्येकाला नोकरी मिळणं हे शक्य नाही सर, त्याच्यामुळे उद्योजकतेकडं कल वाढला पाहिजे ह्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि स्टँडर्ड उद्योग समूह आज इथपर्यंत कसा पोहोचला, म्हणजे आम्ही सुरुवात जरी शून्यातनं केली तरी आज आम्ही 8 जिल्ह्याच्या माध्यमातून जवळपास 30 फ्रँचायझीपर्यंत पोहोचलो आहे. आणि हे करत असताना स्ट्रगल तर सगळ्यांना आहेच आहे, ते करत करतच आपल्याला पुढं जावं लागणार आहे. तर हे करत असताना एकच सांगतो की जिद्दीनं आणि प्रेरणा घेऊन तुम्ही मार्गी लागा. तर आपल्या स्टँडर्ड बिर्याणीच्या माध्यमातून आपण बिर्याणीच तर देतोच आहे, स्पेशालिटी तर बिर्याणीमध्ये आहेच, परंतु ते करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी सिस्टीम असतील, चिकन मटन अंडा थाळी, त्याचबरोबर आपण ढवारा मटन देखील सुरू केलेलं आहे, तंदूर लेग पीस आहेत, शोरमा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी आपण नक्कीच स्टँडर्ड बिर्याणीला व्हिजिट करा. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर पण दिला जाईल. तर आपलं स्टँडर्ड बिर्याणी जे आहे ते बस स्टँडपासून जे आपण सोलापूर रस्त्याने येतो आहे ताजमहल टॉकीच्या, तिथून मध्ये वळालं की सिव्हिल हॉस्पिटलच आहे. तर तिथं येऊन आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकताय. आणि जर आपल्याला काही क्युरिया असेल, काही विचारायचं असेल, तर माझा नंबर देखील या ठिकाणी आहे 9422024749. आणखीन एकदा नंबर सांगतो, 9422024749. तर ह्या नंबरला संपर्क करून आपल्या स्टँडर्ड उद्योग समाजाच्या रिलेटेड आपल्याला काही जरी क्युरिया असेल तरी मला कॉल करा आणि नक्की विचारा. आपल्याला फ्रँचायझीबद्दल देखील काही इन्क्वायरी हवी असेल तर ह्याच नंबरला आपण कॉन्टॅक्ट करू शकताय आणि आपल्या फ्रँचायझीचा देखील आपण इन्क्वायरी करून त्याचा देखील लाभ घेऊ शकताय.
1: खरं तर श्रोते हो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून असे जे आपले विद्यार्थी मित्र आहेत जे इतरांसाठी देखील निश्चितपणे प्रेरणा ठरणारे असेच आपले सगळे विद्यार्थी मित्र आहेत. आणि आत्ता जे आपण ज्यांच्याशी बोलतो आहोत ते आहेत पृथ्वीराज राजेंद्र गायकवाड, ज्यांनी स्टँडर्ड बिर्याणी हा जो आपला धाराशिवचा ब्रँड आहे तो विकसित केलेला आहे. तर याच्या संदर्भात आपण त्यांचा नंबरवर देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि पृथ्वीराज, जाता जाता सगळ्या प्लॅटफॉर्मवर ऐकणारे जे आपले श्रोते असतील अशांसाठी एक तुमच्या आवडीचं गीत, जे तुम्हाला कुठलं गीत आवडतं ते गीत आमच्या श्रोत्यांना आम्हाला देखील ऐकवायला निश्चितपणे आवडेल.
0: तुम आगय हो नूर आगय हे गाणं मला आवडतं. त्याचं ते डेडिकेटेड माझ्या वाईफसाठी आहे, कारण या व्यवसायामध्ये तिची देखील साथ खूप मोठी आहे सर माझ्यासाठी. कारण हे आमचं जे फ्रँचायझी मॉडेल एवढा आजपर्यंत पुढे गेलं आहे, ते पूर्ण फ्रँचायझीचं नियोजन करणं, त्यांना मसाले प्रोव्हाइड करणं, हे सगळं बाबी हे तेच बघते, त्यामुळे हे गाणं तुम्ही त्याला.
1: तर निश्चितपणे तुमच्या अर्धांगिनीसाठी आपण हे गीत देखील या ठिकाणी प्रसारित करणार आहोत. पृथ्वीराज, तुम्ही आज रेडिओ तिरणाच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी जे आपल्या स्टँडर्ड उद्योगाच्या संदर्भामध्ये बातचीत केली, माहिती दिली, त्याबद्दल मी आपला रेडिओ तिरणा 90.4 FM च्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू सर. थँक्यू.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जमा हो चकाचक फिर लो पान चबा। आहा। और

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: है ये दुश्मन जमाना।
1: अरे सुन।
0: हाँ बता।
1: सबको मिलता

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दू तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना।
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज।
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध।
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना।
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज।
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध।
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: ए आओ ना, दिल है बेकरार.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.